0: मेरे स्क्रीन मिशो या गेना फिल्म की फिल्म आल बताओ नफा मी फिल्म बाला लिंता
1: अलुण दें प्रीमियर नाइट अवे स्ट्रेला बाला फा हम बाला है तो नुहरे विगे
0: नुहरे विगे हम फिल्म अवेस दिया प्रीमियर नाइट अंगे वेस तो को बाद मी फिल्म गे हम एम में फाहा को ले बेनी कौन कमी नफा या
1: मिहा तनंग अलुण बेल फिल्म तो होके तेरे इं एम में अनहम बोनन न्याम में देमवाणी की हिनक कमें नेंगे फिल्म का बेलुन फिल्म में
0: tibuni bara ek film balamun deru ga badu sinani suspension ne terege do ketin vaani ki
1: me ne vaani hitan areas egota kanu vaani ki
0: o ehem vaani do ehem vima de mi gaagada ka barje huma hame mi film ge handa anta ka ekko azena faya mere kuriya taani nafa mi film ki mi bara fahu ge film ke nge release kuri tarikh ki 1 december 2025 ehma midia haru ge december ma hu release kuri film emme den midia haran hama alwadao kiyafa ani hem bodan nami oti da
1: film me genas te ne alwadao
0: kiyafa den film ge mi film ge wahaka lefawani shahuda mahmud shahu direct ko fawani shifao producer ki muhammad ali moga adi aishat fuad den edit ko fami wani ali shifao chipe den mi film belun teringe support ವರಾ ಬೋಡಂ ಹಮ ವರ ವರ ಸಪೋರ್ಟ್ ಲೇಬಂ ಫಿಲ್ಮ್ ಕಂ ಫಹ ಕೊಲ
1: ಎ ಬೆಲುನ್ ತೆರೆಂಗೆ ಮೆದುಗ ವರ ಮಕ್ಬೂಲ್ ಕಾಸ್ಟಂ ಮಿ ಫಿಲ್ಮುಗ ಎ ಬೈ ಆಕ್ಟ ಕೊಫದ ಮಿಗೆ ತೆರೆಗ ಮಾಜುದಾ ಶರಫ್ ಶೀಲಾ ಲೈಶಾ ಮಾಹ್ರೆ ನುಜಹತ್ ಮಜೇನ್ ಮಿ ಹಮ ಬೆಲುನ್ ತೆರೆಂಗೆ ಮೆದುಗ ವರ ವೆಸ್ ಮಕ್ಬೂಲ್ ಫಿಲ್ಮ್ ಕೊಳನ್ ತೆರೆಂತಕೆ ಅನ್
0: ವರ ವರಂ ಹಮ ಹುನರುಂ ಫುರಿಗೆಂ ಬಾ ತರಿಂತಕೆ ಮಿ ಫಿಲ್ಮುಗ ಹರಕಾ ತೆರೆ ಫಮಿ ವಣೆ ದೆ ಮಿ nafa mi filmo mi har bala foi vagati bonito den emme molo ettine fenigen gosami wani kon tari ge farato nafa ya
1: alugna ha emme molo majida
0: hama bara tafatu rola ko majo mi film ga mi fenigen di ido ehem vi ma show ya ko azaya nafa ya kuria dana ehe namaves bara riti hikam lave ka fau patal kolan